सब उतरे, जो हर नाम ते आवे, जो हर हर नाम ते आएंगे, तिन जम नेड़ ना आवे, जन नानक को हर कृपा कर, नित जपे हर नाम करावे, जिन्नी गुरमुख नाम ते आया,